एक चिमणा चिव चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एक चिमणा चिव चिवला माझा साजण

एकची म्हणा चिवचिवला, माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला. एकची म्हणा चिवचिवला, माझा